तर सिखो मनात भक्ती ओठांवर स्मित आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. देवाचं नाव घेतलं की दिवसाची सुरुवात केली की मनाला वेगळीच शांतता मिळते. तर आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया जगदंबा.

रसिको अगदी अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर रसिको इथे 0 वाजतापर्यंत कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.

त्रैसिको जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगायचे शिका प्रत्येक सकाळ ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे तर चालूच ठेवूया आपला कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी

तर मला तर काही शंका नाही की आपण आता असाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. आपलाच कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या व या पुढील

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो, जुन्या गाण्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकाच ताजा वाटतो. जुन्या गाण्यांमध्ये, जुन्या सुरांमध्ये प्रेम, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावना घडली असते. तर ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं.

0: तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो, याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.
1: पोस्टर मस्त बनलाय
2: या वेळेस ना. आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही.